दादा रे गामा दे गामा रे साला सादा मांगे रे साला सदा सदा मद मग मग गरे गरे सदारे सदारे सदारे साला दे रख ले जो मोर ला या आ खाजे मुनो दीन खाजे

ना कोला जे ला आए जे ला तकली जो मोरे दादा रे गामा दे मामा दे गगमा दे दे मा गामा दे दे दे दे दे दे मा मा दा दा रे गा रे दा रे दा दे गामा दे मा दे से दे मा गरे